बहुता कर्म लिखिया ना जाए वड्डा दाता तिल ना तुमाए केते मंगह जोद उपार केते आगंत नहीं विचार केते खप तुटे वेकार केते लै लै मुकर पाहे केते मूर्ख खाही खाए

सर्वस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तात देवाय नमस्तंग पेहवाय नमस्तंग जनमे नमस्तंग सुब्रमय नमो सर्व गावणे नमो सर्व पहुणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तास दयाले नमस्तंग वरणे नमस्तंग वरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमोत बंदे नमस्तंग निसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग हिमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग नंते नमस्तंग नंते नमस्तः रागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जो नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी शांत वै प्रसाद